خالق لشاري پنجبر کا مدے پیو فردانا پروین جي آواز مي چوي تو مٺو انگور آهي منهنجو جاني پلي ڪيو بلڪل يار كلام ڏاڍو سٺو تو چيو آهي कोशिश इहा पकी पकी आहे त तव्हांखे मां इहो सॉन्ग ॿुधो आहियां छो जो ॾाढो सुठो सॉन्ग आहे मूंखे पाण पसंदि हूंदो आहे ऐं अॼु वरी जेको तव्हां इहो यादि ॾियारियो आहे त जंहिं वक़्तु में फरदाना परवीन पंहिंजे पीक टाइम ते सिंगिंग कंदी हुई ॻाईंदी हुई न त हुन वक़्त में इहे सॉन्ग हुनजा तमामु घणा असां ॿुधंदा हुआसीं वा घरनि में रक्षनि में ट्रैक्टरनि में एफ एम रेडियो ते ऐं बसनि में गाॾियुनि में जेॾे सफ़र कयूं फरदाना परवीन जो आवाज़ु आहे ई आहे आहे ई आहे ॿुधंदा रहंदा हुआसीं त अहिड़े क़िस्म जो सॉन्ग बि उन वक़्त जो ॻायल आहे मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी त उमेद इहा ई आहे त तव्हांखे मां हिन ई जेको आहे न कमर्शल ब्रेक खां अॻु में ई इहो सॉन्ग ॿुधाए वठां बरहाल इहो आहे त असां वटि टाइम जी तमामु घणी हिकिड़ी शॉर्टेज हूंदी आहे इन जे करे पोइ वक़्त ते सॉन्ग्स न हली सघंदा आहिनि उन जे लाइ बि दोस्तनि खां असां माज़रत बि कंदा आहियूं जिन दोस्तनि जा सॉन्ग्स रहिजी वेंदा आहिनि हमेशह चवंदा आहिनि त साईं असांजा सॉन्ग लाइ छो कोन हलिया त उन जो सबबु इहो ई हूंदो आहे त टाइम तमामु घणो घटि हूंदो आहे विच ते कमर्शल ब्रेक्स बि हूंदा आहिनि ऐं कमर्शल ब्रेक खे बि मुंहुं ॾियणो हूंदो आहे तव्हांजी पसंदि जा जेके सॉन्ग्स हूंदा आहिनि उन्हनि खे बि जेको आहे मद्देनज़र रखी करे ऐं प्रोग्राम में हलाइणो पवंदो आहे ऐं तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त असांजो जेको कोशिशि हूंदी आहे न उहा इहा ई हूंदी आहे त असां जेके बि असांजा प्यारा प्यारा लिसनर्स आहिनि उन्हनि सभिनी खे उन्हनि जे पसंदि जा सॉन्ग ज़रूरु